की साची बाणी सुख मन अंतर सहज समाणी एक अचरज जन देखो पाई दुविधा मार